0: लखन अनेक एक जय उत्तर अलंकार मानो तय चित्र। प्रश्न एक होवे, प्रश्न अनेक होवन, जवाब उसका एक होवे, ओनू कहने चित्रा अलंकार। प्रश्न अनेक एक जय उत्तर अलंकार मानो तय चित्र। तो सवाल इथे दो ने, प्रश्न इथे दो ने, निर्मल कर्म केड़ा है ते श्रेष्ठ धर्म केड़ा है। तो प्रश्न दो ने ते जवाब एक है। एक जवाब देच दोवां सवालां दा समाधान, दोवां सवालां दा जवाब गुरु अर्जन देव जी महाराज ने दिता है। इनू साहित्यक दुनिया दे कहिंदे ने चित्रा अलंकार। अलंकारां नाल साहित्य जो है शोभदा है, तो ये अलंकार है, इनू कहिंदे ने चित्रा अलंकार। प्रश्न दो ने श्रेष्ठ धर्म ते निर्मल कर्म। तो हुण निर्मल कर्म की है, श्रेष्ठ धर्म की है? सगल धर्म में श्रेष्ठ धर्म हर को नाम जप निर्मल कर्म। हरिदा नाम जप यही निर्मल कर्म है, हरिदा नाम जप यही श्रेष्ठ धर्म है, और कोई निर्मल कर्म नहीं, और कोई श्रेष्ठ धर्म नहीं। हर को नाम जप, ये दो सवालों का जवाब है। जप कर बस यही श्रेष्ठ धर्म है, यही निर्मल कर्म है, इस तो वड्डा और कोई निर्मल कर्म नहीं। तो जप कर, इस तो वड्डा और कोई धर्म नहीं, तो जप कर। ते खिमा करनी, जप ने शुद्ध करना है, जप ने पवित्र करना है, जप ने निर्मल करना है, जप ने श्रेष्ठ बनाना है। ते जप सिख दे चो निकल जाए, सिखे निकल जाती है, सिख ते खड़ा ही जपते है। गुरु ग्रंथ साहब जी महाराज की पहली बाणी जप है, और समुचे सिख जगत नु गुरु नानक गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने जप नाल जोड़न की कोशिश की। जप नाल जुड़ोगे खालस होवोगे, शुद्ध होवोगे। जप नाल जुड़ोगे बहादुर होवोगे, सुरजीत होवोगे, जीवदे जागदे होवोगे। मूल गल जिहड़ी है ओ जप है। तो साहिब इत्थे कहिंदे ने पाप की है, पाप दी हुण वजाहत है दो लफ्ज़ां विच करनी होवे, जिस बोल तो, जिस कर्म तो, जिस किरदार तो, जिस विचार तो किसी नूं चोट पहुंचे, पाप है। कोई लिख के पाप करदा है, कोई बोल के पाप करदा है, कोई करके पाप करदा है। पाप ते कई तरह ने, चोट किसी नूं पहुंचानी है, लिख के चोट पहुंचाओ। इस देश दे बड़ा भयंकर पाप है। मैं जिन्हें अखबारां दे एडिटर देखे, महापापी देखे, जो कुछ लिखते पे सन, जिन्ना लिखते पे सन, फिर पापी ये देखे सूचना प्रसार मंत्री जो टीवी दे उत्ते जो बुलाई जाने चोट बोल के चोट पहुंचाई जानी है, इन्नी चोट पहुंचानी है, बोल के चोट पहुंचानी, लिख के चोट पहुंचानी, या किसी कर्म नाल चोट पहुंचानी, ये जिहड़ा चोट पहुंचाना है ये पाप है। महाराज कहिंदे ने राम दे दासां दे सरोवर, रामदास सरोवर दे इशनान कीता ते किसे नूं चोट पहुंचाण वाली है जिहड़ी पाप बिरती सी ओ धुल गई, हुण चोट नहीं पहुंचांदे, निर्मल हो गए, पवित्र हो गए। और हकीकत है सिख ने अपना हक मंगे है, किसे दा हक खोया नहीं, अज तक नहीं खोया। इते जप करदा है, इते सतगुरां नाल जुड़े होया है, पर इतनी गल स्पष्ट है कि जद कोई इसका हक खोवे ते मुर्दा नहीं फिर जीवदा जागदा है। एदियां कलियां भी मलण दियां लोड़ ने, इहदे अंदर उंजी खौन नूं रूह कर रहे हैं, इहदे अंदर उंज भी जज्बा मौजूद है, इसके अंदर उंज ही जो है अग्नि मौजूद है। तो साहिब कहिंदे राम दे दासां दे सरोवर दा इशनान कीता, होया कि सारे पाप धुल गए, सारे गुनाह धुल गए। हां जी, इशनान करके निर्मल हो गए, पवित्र हो गए। हां जी, पर ये बख्शिश गुरु ने दान दे रूप च दिती है। असी कोई मुल दिता है सरोवर दा, इस हरी मंदर दा कोई मुल दिता है, कोई मुल चुकाया। सतगुरु ने इतना वड्डा तीर्थ, इतना वड्डा सत्संग दा गढ़, इतना वड्डा पवित्रता दा सोमा सानू दान दे च दिता है। असी इसे दिवदान च की दिता है, सानू दान दे च दिता है। इतना सिरमौर केंद्र बख्शिश भरिया ए पवित्र अस्थान, और बख्शिश भरिया ए निर्मल जल, ए सारी दात सानू उसने दान दे रूप च दिती है। असी इस ढंग नाल सारे जो है भिखारी हां। तो साहिब कहिंदे ने पूरे गुरुदेव ने ए दान कीता है, ए बख्शिश कीती है। हां जी, हर प्रकार दी जिहड़ी कुशलता है, हर प्रकार दा जो मंगल है, सुख है, कल्याण है, ओदी प्राप्ति होई मन दे च, उसकी धारणा होई। हां जी, गुरु शब्द की विचार करदिया करदिया हर प्रकार दे थोक की प्राप्ति हुई। शरीरक सिद्धि, मानसिक सिद्धि, अध्यात्मक सिद्धि, भाव शरीरक सुख, मानसिक सुख। ਤੇ ਅਧਿਆਤਮਕ ਸੁੱਖ ਸਾਰੇ ਸੁੱਖਾਂ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਹੋਈ ਗੁਰੂ ਦੇ ਸ਼ਬਦ ਦੇ ਵਿਚਾਰ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ। ਹਾਂਜੀ ਸਾਧੂਆਂ ਦੀ ਸੰਗਤ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਗੁਰੂ ਦੀ ਸੰਗਤ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਜਿਤਨੀ ਵੀ ਪਾਪ ਦੀ ਮੈਲ ਸੀ ਸਾਰੀ ਦੀ ਸਾਰੀ ਉਤਰ ਗਈ ਲੈ ਗਈ। ਹਾਂਜੀ ਔਰ ਇਸ ਤਰੀਕੇ ਦੇ ਨਾਲ ਜਦ ਪਵਿੱਤਰ ਹੋਏ ਤੇ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਅੰਗ ਸੰਗ ਹੋ ਗਿਆ ਸਾਥੀ ਬਣ ਗਿਆ ਮਦਦਗਾਰ ਬਣ ਗਿਆ। ਹਾਂਜੀ ਗੁਰੂ ਦੀ ਬਖਸ਼ਿਸ਼ ਦਾ ਸਦਕਾ ਰਹਿਮਤ ਦਾ ਸਦਕਾ ਨਾਮ ਦਾ ਜਪ ਕੀਤਾ ਪ੍ਰਭੂ ਦੀ ਬਾਣੀ ਪੜੀ। ਹਾਂਜੀ ਉਹ ਜੋ ਅਨਾਦੀ ਅਕਾਲ ਪੁਰਖ ਹੈ ਪਰਿਪੂਰਨ ਪ੍ਰਮਾਤਮਾ ਹੈ ਫਿਰ ਉਸ ਦੀ ਪ੍ਰਾਪਤੀ ਹੋਈ ਉਹ ਸਾਨੂੰ ਮਿਲਿਆ। ਇੱਥੇ ਤੱਕ ਸ਼ਬਦ ਦੇ ਵਿਚਾਰ ਸ਼ਬਦ ਦੇ ਭਾਵ ਅਰਥ ਔਰ ਅਖਰੀ ਅਰਥ ਕੁਛ ਬੁੱਧੀ ਅਨੁਸਾਰ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਜੋ ਹੈ ਮੈਂ ਰੱਖੇ ਨੇ। ਹੁਣ ਮੈਂ 15-20 ਮਿੰਟ ਤੁਹਾਡੇ ਹੋਰ ਲੈਣੇ ਨੇ ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਸ੍ਰੀ ਅਖੰਡ ਪਾਠ ਸਾਹਿਬ ਦਾ ਭੋਗ ਪਵੇਗਾ। ਪ੍ਰੋਫੈਸਰ ਦਰਸ਼ਨ ਸਿੰਘ ਨੇ ਤੇ ਭਾਈ ਸਾਹਿਬ ਭਾਈ ਸੁਰਿੰਦਰ ਸਿੰਘ ਨੇ ਆਪ ਨੂੰ ਕੀਰਤਨ ਦੀਆਂ ਧੁਨਾਂ ਦੇ ਨਾਲ ਨਿਹਾਲ ਕਰਨਾ ਹੈ ਤੇ ਅਗਲਾ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਪ੍ਰਬੰਧਕ ਸਾਹਿਬਾਨ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬਾਨ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਜੋ ਹੈ ਰੱਖਣਗੇ। 15-20 ਮਿੰਟ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਹੋਰ ਲਵਾਂ। ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੇ ਆਪਣੀ ਪਾਵਨ ਪਵਿੱਤਰ ਬਾਣੀ ਵਿਚ ਫਰਮਾਨ ਕੀਤਾ ਹੈ ਕਿ ਮਨੁੱਖ ਦਾ ਮਨ ਤੇ ਤਨ ਇਹ ਦੋ ਵਜੂਦ ਨੇ ਅਲੱਗ ਅਲੱਗ। ਅਸੀਂ ਦੋ ਰੂਪ ਰੱਖਦੇ ਹਾਂ ਇਕ ਨਹੀਂ। ਕਈ ਦਫ਼ਾ ਸਾਡਾ ਤਨ ਕੁਛ ਹੋਰ ਕਹਿੰਦਾ ਸਾਡਾ ਮਨ ਕੁਛ ਹੋਰ ਕਹਿੰਦਾ। ਜ਼ਬਾਨ ਬਾਣੀ ਪੜ ਰਹੀ ਆਉਂਦੀ ਮਨ ਨਹੀਂ ਪੜਦਾ। ਕਈ ਦਫ਼ਾ ਮਨ ਪੜ ਰਿਹਾ ਆਉਂਦਾ ਜ਼ਬਾਨ ਖਾਮੋਸ਼ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਤਨ ਤੇ ਮਨ ਦੋ ਅਲੱਗ ਅਲੱਗ ਵਜੂਦ ਨੇ ਇਹ ਦੋ ਅਲੱਗ ਅਲੱਗ ਦੁਨੀਆਂ ਨੇ ਸਾਡੀਆਂ ਤੇ ਜਦ ਦੁਨੀਆਂ ਅਲੱਗ ਅਲੱਗ ਨੇ ਹਰ ਮਨੁੱਖ ਦੀਆਂ ਤਾਂ ਇਹਨਾਂ ਦੋ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਉੱਤੇ ਰਾਜ ਪ੍ਰਬੰਧ ਵੀ ਵੱਖ ਵੱਖ ਨੇ। ਸਰੀਰ ਦੀ ਦੁਨੀਆਂ ਦਾ ਰਾਜ ਪ੍ਰਬੰਧ ਵੱਖ ਤੇ ਮਾਨਸਿਕ ਮੰਡਲ ਦਾ ਰਾਜ ਪ੍ਰਬੰਧ ਵੱਖ। ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਮਨ ਵਿੱਚ ਉਦੋਂ ਤਬਦੀਲੀ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ ਕ੍ਰਾਂਤੀ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ ਜਦ ਰਾਜ ਪ੍ਰਬੰਧ ਬਦਲ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਕਿਸੇ ਵੀ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਪਲਟਾ ਉਦੋਂ ਆਉਂਦਾ ਹੈ ਜਦ ਰਾਜ ਪ੍ਰਬੰਧ ਬਦਲਦਾ ਹੈ ਪਲਟਦਾ ਹੈ। ਇਹਦੇ ਨਾਲ ਤਬਦੀਲੀ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ ਕ੍ਰਾਂਤੀ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ ਤੇ ਸਾਰੀ ਦੁਨੀਆਂ ਵਿੱਚ ਵੱਖ ਵੱਖ ਤਜਰਬੇ ਕੀਤੇ ਗਏ। ਕਿਧਰੇ ਸ਼ਖਸੀ ਹਕੂਮਤ ਕਿਧਰੇ ਸੋਸ਼ਲਿਜ਼ਮ ਕਮਿਊਨਿਜ਼ਮ ਕਿਧਰੇ ਡੈਮੋਕ੍ਰੇਸੀ ਜਮਹੂਰੀ ਪ੍ਰਜਾਤੰਤਰ ਇਹ ਵੱਖ ਵੱਖ ਤਜਰਬੇ ਕੀਤੇ ਗਏ ਤਾਂ ਕਿ ਬੰਦੇ ਨੂੰ ਬੈਰੂਨੀ ਸੁੱਖ ਮਿਲੇ ਬੰਦੇ ਨੂੰ ਅੰਦਰੂਨੀ ਚੈਨ ਮਿਲੇ। ਇਹ ਵੀ ਵੱਖ ਵੱਖ ਤਜਰਬੇ ਕੀਤੇ ਗਏ ਹਰ ਇੱਕ ਯੁੱਗ ਵਿੱਚ ਆਪਣੇ ਆਪਣੇ ਢੰਗ ਨਾਲ ਤਜਰਬੇ ਕੀਤੇ ਗਏ। ਜੈਸੇ ਸਤਿਗੁਰੂ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਿ ਸੱਤ ਯੁਗ ਸੱਤ ਤ੍ਰੇਤਾ ਜਗੇ ਦੁਆਪਰ ਪੂਜਾ ਚਾਰ ਤਿੰਨੋ ਯੁਗ ਤਿੰਨੋ ਦੜੇ ਕਲ ਕੇਵਲ ਨਾਮ ਆਧਾਰ। ਮਨ ਨੂੰ ਸਕੂਨ ਮਿਲੇ ਮਨ ਨੂੰ ਚੈਨ ਮਿਲੇ ਕਿਸੇ ਵਕਤ ਪੂਜਾ ਪਾਠ ਦੀ ਗੱਲ ਤੀਰਥਾਂ ਦੇ ਰਟਨ ਦੀ ਗੱਲ ਹਵਨ ਯੱਗ ਦੀ ਗੱਲ ਸੰਜਮ ਤੇ ਜਤ ਦੀ ਗੱਲ ਇਹ ਵੱਖ ਵੱਖ ਤੌਰ ਤਰੀਕੇ ਅਪਣਾਏ ਗਏ ਕਿ ਬੰਦੇ ਦੇ ਮਨ ਨੂੰ ਸੁੱਖ ਮਿਲੇ ਬੰਦੇ ਦੇ ਤਨ ਨੂੰ ਤੇ ਇਹਦੀਆਂ ਬੈਰੂਨੀ ਲੋੜਾਂ ਜਿਹੜੀਆਂ ਨੇ ਸਹੂਲੀਅਤ ਨਾਲ ਸੌਖੇ ਢੰਗ ਨਾਲ ਇਸ ਨੂੰ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਵਣ ਤੇ ਬਾਹਰੋਂ ਵੀ ਕੁਝ ਯਤਨ ਕੀਤੇ ਗਏ। ਇੱਕ ਯਤਨ ਉਹ ਜੋ ਵੈਦ ਲੋਕਾਂ ਨੇ ਕੀਤਾ ਇੱਕ ਯਤਨ ਉਹ ਜੋ ਰਾਜਨੀਤਿਕ ਲੋਕਾਂ ਨੇ ਕੀਤਾ ਕਿ ਬੰਦਾ ਸਰੀਰਕ ਤਲ ਤੇ ਸੁਖੀ ਰਹਿ ਸਕੇ ਸਰੀਰ ਦੇ ਵਿਚ ਕੋਈ ਬਿਮਾਰੀਆਂ ਨਾ ਆਉਣ। ਇਸ ਦੇਸ਼ ਦੇ ਵਿਚ ਪੁਰਾਣਾ ਤਰੀਕਾ ਆਯੁਰਵੇਦਿਕ ਸੀ ਉਹ ਤਬਦੀਲ ਹੋਇਆ ਯੂਨਾਨੀ ਇਲਾਜ ਆਇਆ ਵੀ ਦੇਖਿਆ ਗਿਆ ਆਯੁਰਵੇਦਿਕ ਢੰਗ ਨਾਲ ਇਲਾਜ ਕਰਦਿਆਂ ਸਾਰੀਆਂ ਬਿਮਾਰੀਆਂ ਨਹੀਂ ਜਾਂਦੀਆਂ ਕੁਛ ਬਿਮਾਰੀਆਂ ਰਹਿ ਜਾਂਦੀਆਂ ਨੇ ਤਾਂ ਫਿਰ ਯੂਨਾਨੀ ਤੌਰ ਤਰੀਕਾ ਪ੍ਰਚਲਿਤ ਹੋਇਆ। ਯੂਨਾਨੀ ਤੌਰ ਤਰੀਕੇ ਤੋਂ ਬਾਅਦ ਫਿਰ ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਇਲਾਜ ਆਇਆ ਐਲੋਪੈਥੀ ਆਈ ਤੇ ਫਿਰ ਦੇਖਿਆ ਗਿਆ ਇਹ ਵੀ ਕਈ ਰੋਗਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਕਾਰਗਰ ਨਹੀਂ ਸਾਬਤ ਹੁੰਦਾ ਹੋਮਿਓਪੈਥੀ ਆਈ ਅੱਜ ਕੱਲ੍ਹ ਨੇਚਰਪੈਥੀ ਦਾ ਬੜਾ ਜ਼ੋਰ ਹੈ। ਇਹ ਸਾਰੇ ਤਜਰਬੇ ਵੱਖ ਵੱਖ ਸਿਆਣੇ ਲੋਕਾਂ ਨੇ ਵੈਦ ਲੋਕਾਂ ਨੇ ਕੀਤੇ ਕਿ ਬੰਦੇ ਦੇ ਸਰੀਰ ਦੇ ਚੋਂ ਕਿਸੇ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਰੋਗ ਕੱਢੀਏ ਤੇ ਬੰਦਾ ਸਰੀਰਕ ਤਲ ਤੇ ਸਵਸਥ ਹੋ ਸਕੇ। ਬੰਦੇ ਦੀਆਂ ਆਰਥਿਕ ਲੋੜਾਂ ਤੇ ਬੰਦੇ ਦਾ ਸਮਾਜਿਕ ਢਾਂਚਾ ਸੁਖੀ ਰਹਿ ਸਕੇ ਵੱਖ ਵੱਖ ਤੌਰ ਤਰੀਕਿਆਂ ਨਾਲ ਰਾਜਨੀਤਿਕ ਲੋਕਾਂ ਨੇ ਪ੍ਰਬੰਧ ਬਣਾਏ ਕਾਨੂੰਨ ਬਣਾਏ ਵਿਧਾਨ ਬਣਾਏ। ਪਿਛਲੇ ਦਿਨੀ ਇੱਕ ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਸਿੱਖ ਜਗਤ ਦੇ ਮੁਖੀ ਬੰਦੇ ਨੇ ਕਲਕੱਤੇ ਵਿਚ ਕਿਧਰੇ ਕਿਹਾ ਕਿਉਂਕਿ ਕਲਕੱਤੇ ਦੇ ਸਿੰਘਾਂ ਨੇ ਮੈਨੂੰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਆਖਿਆ ਬਈ ਉਹ ਕਹਿੰਦਾ ਕਿ ਰਹਿਤਨਾਮਾ ਨਹੀਂ ਸੁਣਾਉਣਾ ਚਾਹੀਦਾ ਸਿਰਫ ਬਾਣੀ ਪੜੋ ਗੁਰੂਆਂ ਨੇ ਬਾਣੀ ਉਚਾਰਨ ਕੀਤੀ ਰਹਿਤਨਾਮੇ ਤੇ ਬੰਦਿਆਂ ਦੇ ਨੇ ਲਿਆਜ਼ਾ ਰਹਿਤਨਾਮਿਆਂ ਨਾਲ ਸਾਡਾ ਕੀ ਮਤਲਬ। ਗੱਲ ਇਤਨੀ ਸੀ ਤੇ ਰਹਿਤ ਨਾਮੇ ਸਿੱਖ ਜਗਤ ਤੋਂ ਕੱਢ ਦਈਏ ਤੇ ਰਹਿਤ ਬੈਤ ਆਪੇ ਨਿਕਲ ਗਈ, ਅੰਮ੍ਰਿਤ ਦੀ ਮਰਿਆਦਾ ਆਪੇ ਨਿਕਲ ਗਈ। ਔਰ ਉਹਨੇ ਕਲਕੱਤੇ ਦੇ ਵਿੱਚ ਇਸ ਵਿਸ਼ੇ ਤੇ ਬਹੁਤ ਜ਼ੋਰ ਲਾਇਆ ਤੇ ਮੈਨੂੰ ਉੱਥੋਂ ਦੇ ਚੀਦਾ ਚੀਦਾ ਸੱਜਣਾ ਨੇ ਜੋ ਬਾਪ ਕਾਫੀ ਤਾਦਾਦ ਦੇ ਜਿੱਥੇ ਹੁਣ ਵੀ ਆਏ ਨੇ, ਆਖਿਆ ਵੀ ਇਸ ਸੰਬੰਧ ਵਿੱਚ ਤੁਸੀਂ ਕੁਛ ਕਹੋ। ਮੈਨੂੰ ਉੱਥੇ ਕਹਿਣਾ ਪਿਆ ਹਰ ਸੰਪਰਦਾ ਦੇ ਆਪਣੇ ਸਿਧਾਂਤਿਕ ਗ੍ਰੰਥ ਨੇ ਤੇ ਵਿਧਾਨਕ ਗ੍ਰੰਥ ਨੇ। ਕੁਰਾਨ ਇਸਲਾਮ ਦਾ ਸਿਧਾਂਤਿਕ ਗ੍ਰੰਥ ਹੈ, ਹਦੀਸਾਂ ਇਸਲਾਮ ਦੀਆਂ ਵਿਧਾਨਕ ਗ੍ਰੰਥ ਨੇ। ਸਿਧਾਂਤ ਤੱਕ ਪਹੁੰਚਣਾ ਕਿਵੇਂ ਹੈ? ਵਿਧਾਨ ਹੈ। ਸਿਧਾਂਤ ਇੱਕ ਮਾਰਗ, ਇੱਕ ਰਸਤਾ ਬਣ ਗਿਆ, ਪਰ ਰਸਤੇ ਦੇ ਉੱਤੇ ਚੱਲਣ ਦੇ ਰੂਲ ਆਖ ਟ੍ਰੈਫਿਕ ਰੂਲ ਵੀ ਤੇ ਆਉਂਦੇ ਨੇ। ਰਸਤਾ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਇੱਕ ਰਸਤਾ ਹੈ, ਕੁਰਾਨ ਇੱਕ ਰਸਤਾ ਹੈ, ਵੇਦ ਇੱਕ ਰਸਤਾ ਹੈ, ਗੀਤਾ ਇੱਕ ਰਸਤਾ ਹੈ, ਪਰ ਆਖਿਰ ਰਸਤੇ ਦੇ ਉੱਤੇ ਚੱਲਣ ਦੇ ਨਿਯਮ ਵੀ ਤੇ ਆਉਂਦੇ ਨੇ, ਟ੍ਰੈਫਿਕ ਰੂਲ ਵੀ ਤੇ ਆਉਂਦੇ ਨੇ। ਰਸਤਾ ਕੋਈ ਹੋਰ ਬਣਾਉਂਦੇ ਨੇ, ਸੜਕ ਕੋਈ ਹੋਰ ਬਣਾਉਂਦੇ ਨੇ, ਠੇਕੇਦਾਰ ਬਣਾਉਂਦੇ ਨੇ, PWD ਦਾ ਮਹਿਕਮਾ ਬਣਾਉਂਦਾ, ਤੇ ਟ੍ਰੈਫਿਕ ਰੂਲ ਕਿਵੇਂ ਕਰਨੀ ਉਹ ਟ੍ਰੈਫਿਕ ਦਾ ਮਹਿਕਮਾ ਬਣਾਉਂਦਾ, ਯਾਤਾਯਾਤ ਦਾ ਮਹਿਕਮਾ ਬਣਾਉਂਦਾ, ਉਹ ਦੂਜੇ ਮਹਿਕਮੇ ਦਾ ਕੰਮ, ਉਹ ਟ੍ਰੈਫਿਕ ਰੂਲ ਬਣਾਉਂਦਾ। ਸੜਕ ਬਣਾ ਲੈਣਾ ਹੀ ਸਿਰਫ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਗੱਲ ਨਹੀਂ, ਸੜਕ ਦੇ ਉੱਤੇ ਚੱਲਣ ਦੇ ਰੂਲ ਵੀ ਬਣਾਉਣੇ ਪੈਣਗੇ, ਨਿਯਮ ਵੀ ਬਣਾਉਣੇ ਪੈਣਗੇ। ਅਮਰੀਕਾ ਦੇ ਜਾਂ ਅਮਰੀਕਾ ਦਾ ਜਿੱਥੇ ਜਿੱਥੇ ਜੋ ਹੈ ਟ੍ਰੈਫਿਕ ਰੂਲ ਦਾ ਪ੍ਰਭਾਵ ਹੈ, ਉੱਥੇ ਲੋਕੀ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਚੱਲਦੇ ਨੇ, ਬਾਕੀ ਦੇਸ਼ਾਂ ਚ ਲੋਕੀ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਚੱਲਦੇ ਨੇ, ਸਮੁੱਚੇ ਅਰਬ ਦੇ ਚ ਔਰ ਯੂਰਪ ਦੇ ਕਈ ਦੇਸ਼ਾਂ ਦੇ ਚ, ਅਮਰੀਕਾ ਦੇ ਚ, ਕੈਨੇਡਾ ਦੇ ਚ ਲੋਕੀ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਚੱਲਦੇ ਨੇ, ਕਾਰਾਂ ਮੋਟਰਾਂ ਸੱਜੇ ਪਾਸੇ ਚੱਲਦੀਆਂ ਨੇ, ਤੇ ਇੰਗਲੈਂਡ ਦੇ ਚ ਤੇ ਏਸ਼ੀਆ ਦੇ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਦੇਸ਼ਾਂ ਦੇ ਚ ਤੇ ਭਾਰਤ ਦੇ ਚ ਖੱਬੇ ਪਾਸੇ ਚੱਲਦੇ ਨੇ, ਰੂਲ ਹੈ। ਤੇ ਹੁਣ ਕੋਈ ਆਖੇ ਮੈਂ ਟ੍ਰੈਫਿਕ ਰੂਲ ਨਹੀਂ ਮੰਨਦਾ, ਮੇਰੀ ਮਰਜ਼ੀ, ਮੈਂ ਸੱਜੇ ਚੱਲਾਂ, ਮੈਂ ਖੱਬੇ ਚੱਲਾਂ, ਬੱਸ ਦਾ ਡਰਾਈਵਰ ਆਖੇ ਮੈਂ ਟ੍ਰੈਫਿਕ ਨਿਯਮ ਦੀ ਪਾਲਣਾ ਨਹੀਂ ਕਰਨੀ, ਮੈਂ ਤੇ ਇੰਨੀ ਪਾਲਣਾ ਕਰਨੀ, ਚੱਲਣਾ ਸੜਕ ਤੇ, ਉਜਾੜ ਚ ਨਹੀਂ ਚੱਲਾਂਗਾ, ਕੱਚੇ ਚ ਨਹੀਂ ਚੱਲਾਂਗਾ, ਜਿੱਥੇ ਸੜਕ ਨਹੀਂ ਉੱਥੇ ਨਹੀਂ ਚੱਲਾਂਗਾ, ਚੱਲਾਂਗਾ ਮੈਂ ਸੜਕ ਤੇ, ਪਰ ਮੈਂ ਸੜਕ ਦੇ ਨਿਯਮ ਦੀ ਪਾਲਣਾ ਨਹੀਂ ਕਰਨੀ, ਮੈਂ ਟ੍ਰੈਫਿਕ ਰੂਲ ਦੀ ਪਾਲਣਾ ਨਹੀਂ ਕਰਨੀ। ਤਾਂ ਕਿਵੇਂ ਕਰਨੀ? ਡਰਾਈਵਰ ਮੁਸਾਫਰਾਂ ਨੂੰ ਮੰਜ਼ਿਲੇ ਮਕਸੂਦ ਤੇ ਪਹੁੰਚਾਏਗਾ, ਇਹਦਾ ਆਪਣਾ ਵੀ ਭੋਗ ਪੈ ਜਾਏਗਾ ਤੇ ਮੁਸਾਫਰਾਂ ਦਾ ਵੀ ਰਸਤੇ ਚ ਪੈ ਜਾਣਾ। ਟ੍ਰੈਫਿਕ ਨਿਯਮ ਦੀ ਪਾਲਣਾ ਕਰਨੀ ਪੈਂਦੀ ਹੈ। ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਇੱਕ ਮਾਰਗ ਨੇ, ਇਸ ਮਾਰਗ ਦੇ ਉੱਤੇ ਅਸੀਂ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਚੱਲਣਾ ਹੈ? ਰਹਿਤਨਾਮੇ ਸਾਡਾ ਅਸੂਲ ਨੇ, ਟ੍ਰੈਫਿਕ ਜੋ ਹੈ ਰੂਲ ਨੇ, ਉਹਦੇ ਮੁਤਾਬਕ ਅਸੀਂ ਚੱਲਣਾ ਇਸ ਮਾਰਗ ਤੇ। ਇਸੇ ਤਰੀਕੇ ਨਾਲ ਹਦੀਸਾਂ ਵਿਧਾਨਕ ਗ੍ਰੰਥ ਨੇ, ਵੇਦ ਸਿਧਾਂਤਿਕ ਗ੍ਰੰਥ ਨੇ ਹਿੰਦੂ ਧਰਮ ਦੇ, ਪਰ ਮਨੁਸਮ੍ਰਿਤੀ ਵਿਧਾਨਕ ਗ੍ਰੰਥ ਹੈ, ਵਿਧਾਨ ਹੈ ਉਹਦੇ ਚ, ਰੂਲ ਨੇ। ਤੇ ਉਹਨੇ ਬੁਲੰਦ ਬਾਂਗ ਕੇ ਰਹਿਤਨਾਮਿਆਂ ਦੀ ਕੀ ਲੋੜ ਹੈ, ਰਹਿਤਨਾਮਿਆਂ ਦੀ ਕੀ ਲੋੜ ਹੈ? ਤੇ ਮੈਂ ਆਖਿਆ ਹੁਣ ਕਿਧਰੇ ਮੁਲਾਕਾਤ ਨਹੀਂ ਹੋਈ ਤੇ ਉਹਨੂੰ ਕਹਿ ਦਿਆਂ ਤੂੰ ਸਾਰੇ ਦੇਸ਼ ਚ ਰੋਲਾ ਪਾ, ਟ੍ਰੈਫਿਕ ਰੂਲ ਦੀ ਕੀ ਲੋੜ ਹੈ? ਸਿਰਫ ਸੜਕਾਂ ਬਣਾਉਣੀਆਂ ਚਾਹੀਦੀਆਂ, ਟ੍ਰੈਫਿਕ ਰੂਲ ਦੀ ਕੀ ਲੋੜ ਹੈ? ਨਹੀਂ, ਸੜਕ ਵੀ ਬਣਾਉਣੀ ਪੈਂਦੀ ਹੈ, ਟ੍ਰੈਫਿਕ ਰੂਲ ਵੀ ਬਣਾਉਣੇ ਪੈਂਦੇ, ਮਾਰਗ ਵੀ ਬਣਾਉਣਾ ਪੈਂਦਾ, ਮਾਰਗ ਦੇ ਚੱਲਣ ਦੇ ਨਿਯਮ ਵੀ ਬਣਾਉਣੇ ਪੈਂਦੇ ਨੇ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਹਰ ਜੋ ਹੈ ਸੰਪਰਦਾ ਦੇ ਆਪਣੇ ਸਿਧਾਂਤਿਕ ਗ੍ਰੰਥ ਨੇ, ਆਪਣੇ ਵਿਧਾਨਕ ਗ੍ਰੰਥ ਨੇ, ਉਹਦੇ ਰੂਲ ਨੇ, ਉਹਦੇ ਕੁਝ ਅਸੂਲ ਨੇ, ਉਸਦੇ ਮੁਤਾਬਕ ਜੋ ਹੈ ਚੱਲਣਾ ਹੁੰਦਾ, ਔਰ ਉਸ ਮੁਤਾਬਕ ਉਸਦੀ ਜੋ ਹੈ ਪਾਲਣਾ ਕਰਨੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। ਤਾਂ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਕੁਛ ਬਾਹਰ ਦੇ ਰਾਜਨੀਤਿਕ ਢਾਂਚੇ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਬਦਲਦੇ ਰਹੇ ਕਿ ਬੰਦੇ ਨੂੰ ਆਰਥਿਕ ਸਮਾਜਿਕ ਤੌਰ ਤੇ ਸੰਤੁਸ਼ਟੀ ਹੋਵੇ, ਸਕੂਨ ਮਿਲੇ, ਤੇ ਇਹਦੇ ਵਿਚ ਕੋਈ ਬਾਧਾ ਨਾ ਖੜੀ ਹੋਵੇ, ਰਾਜਨੀਤਿਕ ਲੋਕਾਂ ਨੇ ਨਿਯਮ ਬਣਾਏ ਤੇ ਵੱਖ ਵੱਖ ਇਹ ਰਾਜਨੀਤਿਕ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਵਿਚ ਪਲਟਾ ਆਉਂਦਾ ਰਿਹਾ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਜਿਵੇਂ ਵੈਦਿਕ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਵਿਚ ਪਲਟਾ ਆਇਆ, ਪਹਿਲੇ ਆਯੁਰਵੈਦਿਕ, ਫਿਰ ਯੂਨਾਨੀ ਇਲਾਜ, ਫਿਰ ਐਲੋਪੈਥੀ, ਫਿਰ ਹੋਮਿਓਪੈਥੀ, ਫਿਰ ਨੇਚਰਪੈਥੀ, ਇਹ ਵੱਖ ਵੱਖ ਸਿਲਸਿਲਾ ਚੱਲਿਆ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਕਿਸੇ ਵਕਤ ਸ਼ਕਤੀ ਹਕੂਮਤ ਕਿੰਗਡਮ, ਫਿਰ ਸੋਸ਼ਲਿਜ਼ਮ ਦਾ ਨਾਰਾ ਲੱਗਿਆ, ਕਮਿਊਨਿਜ਼ਮ ਆਇਆ, ਫਿਰ ਇਹ ਪ੍ਰਜਾਤੰਤਰ, ਡੈਮੋਕ੍ਰੇਸੀ, ਜਮਹੂਰੀਅਤ, ਇਹ ਵੱਖ ਵੱਖ ਤਜਰਬੇ ਕੀਤੇ ਗਏ। ਲੇਕਿਨ ਕਿਵੇਂ ਕਰਨੇ? ਆਯੁਰਵੈਦਿਕ ਦੇ ਹੁੰਦਿਆਂ ਹੋਇਆਂ ਵੀ ਕੁਛ ਰੋਗ ਐਸੇ ਸਨ ਜਿਨ੍ਹਾਂ ਰੋਗਾਂ ਦੇ ਵਿਚ ਲੋਕੀ ਗ੍ਰਸੇ ਰਹਿੰਦੇ ਸਨ ਤੇ ਰੋਗ ਦੂਰ ਨਾ ਹੋ ਸਕਿਆ। ਹੋਮਿਓਪੈਥੀ, ਨੇਚਰਪੈਥੀ, ਐਲੋਪੈਥੀ, ਯੂਨਾਨੀ ਤਿਬ ਦੇ ਹੁੰਦੇ ਆਇਆਂ ਵੀ ਰੋਗ ਮਨੁੱਖ ਦੀ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਵਿਚ ਰਹੇ, ਪੂਰਨ ਤੌਰ ਤੇ ਦੂਰ ਨਾ ਹੋਏ। ਹੁਣ ਤੇ ਮੈਂ ਦੇਖਦਾ ਜਿਤਨੀ ਦੇਰ ਦੇ ਵਿਚ ਕੋਈ ਨਵੀਂ ਦਵਾਈ ਬਾਜ਼ਾਰ ਦੇ ਵਿਚ ਆਉਂਦੀ ਹੈ ਉਤਨੀ ਦੇਰ ਦੇ ਵਿਚ ਕੋਈ ਨਵਾਂ ਰੋਗ ਵੀ ਆ ਜਾਂਦਾ ਹੈ। ਮੈਡੀਕਲ ਸਟੋਰ ਦਵਾਈਆਂ ਨਾਲ ਭਰੇ ਪੈਣ, ਬੰਦਿਆਂ ਦੇ ਸਰੀਰ ਬਿਮਾਰੀਆਂ ਨਾਲ ਭਰੇ ਪੈਣ। ਹੋ ਦੀ ਸਿਆਸਤ ਸੇ ਤੋ ਰਹਿ ਜਾਤੀ ਹੈ ਚੰਗੇ ਦੀ, ਜੁਦਾ ਹੋ ਦੀ ਸਿਆਸਤ ਸੇ تو رہ جاتی ہے چنگیزی. اقبال کہندا ہے سیاست نالوں دھرم نو اڈ کر دو تے سیاست کی رہ جاندی ہے چنگیز خان دا اکھاڑا. ہلاکو دی محفل, ہٹلر دا دیوان, بس یہی کچھ رہ جاندا ہے اور کچھ نہیں رہ جاندا. اگر دین نو کڈ دو, اگر دھرم نو کڈ دو سیاست دے چوں, جدا ہو دی سیاست سے تو رہ جاتی ہے چنگیزی. ساڈے دیش وچ کچھ راجے وی پوجے گئے, راجیاں نو بھگوان آکھیا گیا. کیڑے راجے؟ راجا رام, راجا کرشن, سنت مہاپرش, بڑی وڈی انہاں دی پوجا ہوئی. تے میں عرض کراں راجے کر کے نہیں, اے راجے سن پر نالک دھارمک سن. راجے تے ایتھے بیشتر ہوئے نے. کون پوجدا ہے؟ کون انہاں نو بھگوان آکھدا ہے؟ کون انہاں نو متھا ٹیکدا ہے؟ تے میں عرض کراں کوئی بہت وڈے راجے وی نہیں سن. ایک ایودھیا دا راجا ہے. ایودھیا دی اج آبادی بھی جڑی ہے کوئی 90,000 تو زیادہ نہیں ہے. تے میں سمجھدا شری رام دے زمانے تے 10-15,000 دی آبادی دا قصبہ ہونا ہے, شہر ہونا ہے. 15,000 دی آبادی بہت ہوندی سی جی, بہت وڈا شہر ہے کیونکہ 15,000 بندے رہندے ہیں. چلو 20,000 من لیندے ہیں. آلے دوالے 10-15 پنڈ سن, بس اتنا ہی راج پاٹ سی انہاں دا. سارا دیش پوجدا پیا. دوسرے دواپر یگ دے راجا نے دوارکا دے شری کرشن. دوارکا اج بھی 60-70,000 دی آبادی دا شہر ہے, اس تو وڈا نہیں ہے. آلے دوالے 15-20 قصبے ہور, اتنا ہی راج پاٹ سی شری کرشن دا دوارکا دے راجا. پوجا کی تھی سارے دیش نے, راجے کر کے پوجا کی تھی. جے راجے کر کے پوجا ہے تا کرشن تے رام نالوں ہور وڈے وڈے راجے موجود سن. اتنی میں عرض کر دیں, جنہ دا راج پاٹ شری رام نالوں شری کرشن نالوں بہت زیادہ سی, نہیں پوجا ہوئی. انہاں دی کیوں ہوئی؟ اے سیاست دان ہون دے نال نال دھارمک سن, بس ادھر نکل. انہاں نے دھرم تے نیتی نو اکٹھا کیتا ہویا سی. ایک وششت دا چیلا ہے, ایک سندیپن دا چیلا ہے. شری کرشن سندیپن دے چیلے نے اور شری رام وششت دے چیلے نے. دوویں دھارمک دنیا دے سمپن نے, نپن نے. تے اپنی راجنیتی نو دھرم دے انسار چلاندے نے. دل شکنی نہ ہوئے, کسے دا حق نہ ماریا جائے, کسے دی سماجک طور تے جو ہے حق تلفی نہ ہوئے, کسی بھی آرتھک طور پہ حق تلفی نہ ہوئے. جد انہوں نے اپنے راج پربند دے نال دھرم نو جوڑیا تے دھرم پھیلن لگ پیا. بہت لوگاں نے بھگوان جان کے پوجا کی تھی. اور سپشٹ ہے کہ دھرم تو بنا راجنیتی پوتر نہیں آتی, تے راجنیتی تو بنا دھرم چلتا نہیں. راج بنا نے دھرم چلے ہیں, دھرم بنا سب دلے ملے. تے بالکل سپشٹ ہے, گل صحیح ہے. ہوں پوجد ہے سارا دیش, تے جڑے پوجدے نو کہندے جی دھرم تے سیاست نو اڈ اڈ کرو. تے پہلے تے رام دے نال راجا شبد اڈ کرو. سنت رام آکھو, راجا رام کیوں کہندے ہو؟ راجا شبد ہٹاؤ دے نالو. بھگوان راجا رام, بھگوان راجا رام کہی جاندے ہو. راجا رام, راجا رام کہی جاندے ہو, پوجی جاندے ہو. راجیاں دی تے اسی پوجا نہیں کردے, راجنیتکاں دی تے اسی پوجا نہیں کردے, راجیاں نو تے اسی متھا نہیں ٹیکدے, راجیاں نو تے کوئی سجدہ نہیں کردا. اندر بھاو ہے اے او راجا ہے جو دھارمک ہے, اے او راجا ہے جو سنت ہے, اے او راجا ہے جو وششت دا چیلا ہے. اور اس نے اپنی راجنیتی نو دھرم نال جوڑیا, ساری دنیا نے او دے قدماں تے سجدہ کیتا, سارے دیش نے. پھر نے مہاراجا کرشن, دوارکا دے راجا کرشن, دوارکا دھیش انہاں دا نام ہے. دوارکا دے راجا, دوارکا دھیش آخیا جاندہ ہے. متھرا دے بہت وڈا مندر ہے, اس مندر دا نام ہی ہے دوارکا دھیش. اور دوارکا دے بہت وڈا مندر ہے, او دا نام ہی ہے دوارکا دھیش. دوارکا دے مالک, دوارکا دے راجا. تے دوارکا دے راجے ہون دے ناطے تے پوجا نہیں ہے. او راجا بعد وچ ہے, سنت پہلے. تے سارے دیش نے پوجا کی تھی. تے پوجن والے کہندے پے نے, اے سنگھو دھرم نالوں سیاست نو اڈ کرو. تے میرا اس سٹیج تو انہاں نو جواب ہے, شری کرشن نو راجا کہنا چھڑ دو, تے شری رام نو بھی راجا کہنا چھڑ دو. سنت آکھو, تسی راجا رام آکھی جاندے ہو, راجا کرشن آکھی جاندے ہو. اپنی تھاں تے اتے تھانو چاہیدا ہے او بندہ جیڑا دھارمک بھی ہوئے, سیاست دان بھی ہوئے, تے جد ساڈی واری آئے تے کہن نہیں جی دھرم نو سیاست نالوں اڈ کرو. تے جی سیاست دے چوں دھرم نو اڈ کر دیتا تے سیاست تے گنڈیاں دا اکھاڑا بن کے رہ جاندی ہے, چنگیز خان دا اکھاڑا بن کے رہ جاندی ہے. ایک بڑا پرتشٹت گنڈا سی. تسی آکھو کہ پرتشٹت گنڈا, پرتشٹت گنڈا. میں بیٹھا سی کوئی سیاست دانا نال اور اس گنڈے نو میں جاندا سی سبھاوک ہن اتھے چل پئی ہے گل, تے میں ہن لفظ روک نہیں سکا. تین چار اس نے قتل بھی کیتا ہے اور ذاتی طور پہ بھی میں اس نو جانتا سی اس واسطے کدی کدی کتھا سننا آتا سی تے ایک دن جد انہاں راجنیتکاں دے کول میں بیٹھا راجستھان دی گل تے سارے راجنیتک کھڑے ہو گئے جد وہ آیا تے میں نہیں کھڑا ہویا مینوں کہن لگے گینی جی کھڑے ہو جاؤ میں کہ کیوں اس گنڈے دے واسطے کھڑا ہو جاواں انہیں تین چار قتل کیتے نے تے جس گلی تو لنگدا لوکی کر دے بوئے بند کر چھڑ دے تے جس گلی تو لنگدا لوکی سہم جاندے تے پتہ مینوں کہن لگے مسکین جی راجنیتی میں ایسا چلتا ہے میں کہ ٹھیک ہے راجنیتی میں گنڈا گردی چلتی راجنیتی میں بدماشی چلتی راجنیتی میں یہ قاتل لوگ چلتے ہیں یہ دیش کی راجنیتی پھر ایک وپاریاں کی سبھا وچ میں بیٹھا سی ایک دو سرب سمیلن بھی انہوں دنوں چھوئے نہ وہ بھی میں اٹینڈ کیتے انہوں وپاریاں چ میں بیٹھا میں کہ حد ہو گئی اہنسا پرمو دھرم دے پجاری جینی تے گو دے گو دی چربی ملا ملا کے سارے پنجاب دے سارے ہلا ہریانے نو کھلا چھڈے کتنے کا دھرم برشٹ کر چڑیا یہ تو بہت ماڑی گل بہت ماڑی گل پتا مینو کی آخیا بزنس میں ایسا چلتا ہے وپار میں ایسا چلتا ہے راجنیتی میں گنڈا گردی چلتی ہے بزنس میں بے ایمانی چلتی ہے تو چلتی ہے جو بزنس دے بے ایمانی ہے تو راجنیتی دے گنڈا گردی ہے تو کھما کرنی رہ کی گیا تو دنیا تے نرک بن گئی اور رہ کی گیا پھر کی رہ گیا کچھ بھی نہیں رہ گیا اگر بزنس دے یہی چلتا ہے اس میں ٹھیک ہے قابل قبول ہے بات تو راجنیتی دے گنڈے بھی پران نے سلمانت نے پرتشت نے بڑے بڑے راجنیتکا نے اپنے آلے دوالے گنڈے رکھے ہوئے نے ووٹ لینے واسطے جیتنے واسطے تو کھما کرنی پھر راجنیتی دی روپ ریکھا کی ہوئے گی تے واپار دی جڑی ہے اے روپ ریکھا کی ہوئے گی بزنس میں ایسا چلتا ہے جی دھندے میں ایسا چلتا ہے تے ایک دو لفظ میتھوں ہور بھی اگے ہوئے او دے نال پاویں اوکھے بڑے ہوئے میں کہ میں تھڈا اوتار دیکھا ہے سوامی مہاویر ننگا کھڑا ہے تے میں کہ غضب دی گل اوتار تھڈا ننگا کپڑے نہیں پہنتا تے جتنی ہندوستان دے وڈیاں وڈیاں کپڑے دیاں ملاں نے جینیاں دیاں نے برلا جینی اور بڑے بڑے مل اونر خاص کر کے کاٹن ملاں جنہاں دیاں چلدیاں نے او جینی کپڑے دے تھوک وپاری ہندوستان دے 70% جینی نے کپڑے دے تھوک وپاری تے کپڑے دیاں وڈیاں وڈیاں ملاں 80% جینیاں دی تے میں سبھاوک کہہ بیٹھا میں کیا جین صاحب اے مینوں دس دیو پہلے اوتار تھوڑا ننگا کھڑا ہے بالکل الف ننگا کھڑا ہے سارے پوجتے پے نے متھا پہ ٹیکتے ہیں تے تسی سارے دیش نو کپڑا پوائی جاندے ہو ساری دنیا نو کپڑا پوائی جاندے ہو کپڑا بنا بنا کے کپڑا ویچ ویچ کے کم سے کم اپنے اوتار نو جنوں متھا ٹیکتے ہو کم سے کم اسی رہنی بہنی تے دھارن کر لو جیڑی اسی رہنی بہنی ہے وہ رہنی بہنی تے تسی دھارن کرو تے مینوں کہن لگا آو تو بڑے کوڑے شبد بولتے ہیں کڑوے شبد بولتے ہیں تے میں کہ جی کڑوے شبد لگتے ہیں تو کم سے کم مورتی ننگی نہ بنا دے تو کوئی کپڑے اڑا دو پھر سانو جو میٹھے شبد چاہیے یہ جی کوڑے نے میں تے جی سامنے سپشٹ گل ہے وہ تو ساڈے سامنے رکھ دیتی ہے ساڈے گرو دی رہنی بہنی سی اپنی وہ تن تے شستر سجاندے سن کیس رکھتے سن کچھیرا پہنتے سن گرو گوبند سنگھ جی مہاراج کنگا رکھتے سن اسی انہوں دی رہنی بہنی دھارن کر لی سکھ کہہ لیندے ہاں تے تسی سوامی مہاویر دی رہنی بہنی دھارن کرو جو انہوں دی ہے جو اپاشک ہے جس دا اپاشک ہے تن اپنا اس ورگا نہیں بنا سکتا تے من کی خاک بنائے گا کی بنائے گا ادھر رام لیلا گراؤنڈ وچ جب 300 سالہ گرو تیگ بہادر صاحب جی مہاراج دا گرپرب منایا گیا نا شہیدی گرپرب تے اس دن انہاں دن چ ایمرجنسی دیش دیش لگی ہوئی سی بڑے بڑے پرتشٹت بندے بولن آئے دیش دی پردھان منتری بھی اس دن بولن آئی سی اخباری رپورٹر دے مطابق کوئی 22 لاکھ دا اکٹھ سی اخیر تک دنیا نہیں دستی سی تے پردھان منتری صاحبہ کہن لگی میں دوربین نہیں لے آئی وہ لے آنی سی مینوں مین تو اخیر تک سنگت دکھائی نہیں دیندی اینا اکٹھ خوش ہو کے کہن اینا اکٹھ اینی مہان شردا میں تے دوربین نہیں لے آئی مینو پرنسپل ستبیر سنگھ دے بول نہیں بول دے کول بیٹھے سن کہن لگے نہیں سانو انجی نیڑے ویکھن دی کوشش کرو دوربین نال ویکھن دی کوشش نہ کرو انج ہی نیڑے تو ویکھن دی کوشش کرو اسی کی दूरबीन नाल क्यों वेखते दूर क्यों रखते दूरबीन तो उसनू वेखी दे जिहड़ा दूर है तुसीं सानू इतना दूर समझ लिया दूरबीन नाल वेखदे हो असीं तुहाडे कोल बैठे असीं तुहाडे अंग हां इस देश दे अंग हां इहनू दूर क्यों समझे इस अख नाल ही वेखो दूरबीन नाल ना वेखो ते खिमा करनी जिहड़े शब्द उस दिन आखे गए सन मैं अज भी आखा इस भारत की सरकार नूं दूरबीन नाल वेखण की कोशिश ना करो नेड़े होके कुछ जो है वेखण की कोशिश करो असलियत पता चलेगा हकीकत का पता चलेगा असी हक ते हां इंसाफ ते हां तुसी तशद्दुद ते हो बेइंसाफी ते हो पर नेड़े होके वेखण की कोशिश करो तो खैर मैं अर्ज कर रहा सी वख वख तजर्बे होए बाहरों के बंदे दियां आर्थिक लोड़ां समाजिक लोड़ां दे कोई रुकावट ना खड़ी होवे तो तौर तरीके बदलते रहे किधरे शख्सी हकूमत किंगडम किधरे डेमोक्रेसी प्रजातंत्र किधरे कम्युनिज्म सोशलिज्म इस तरीके के तौर तरीके बदलते रहे लेकिन बंदे दियां समस्यावां त्यों दियां त्यों रहियां क्यों रहियां इकबाल कहिंदे ने इस वास्ते कि जुदा हो दी सियासत से तो रह जाती है चंगे दी अगर सियासत नालों धर्म नूं अड कर दियो तां सियासत चंगेज खान का अखाड़ा बन के रह जाती है हिटलर का टोला बन के रह जाती है हलाकू का अड्डा बन के रह जाती है उते बर्बादियां ही बर्बादियां करेगी ये इकबाल दे बोल ने उस वक्त ऐसा इकबाल ने आख्या तो फिर असी कोशिश की की थी असी रोज दीवान की समाप्ति तो बाद अपने गुरुदेव को मंग करनी शुरू की थी कि राज करेगा खालसा आकी रहे ना कोई राज प्रबंध पवित्र हाथ दे बंदे पवित्र हाथां दे चोवे ताकि कोई आकी ना होवे दुखी ना होवे कोई किसे दा हक मारे ना कोई किसे दा हक खोवे ना राज सता सतवादी दे हाथे चोवे सत ते सता दा असी सुमेल चाहते हां धर्म ते राजनीति का सुमेल एकाग्रता बख्शनी
1: एकाग्रता प्रदान करने हैं साहिबां दी हजूरी दे आए मुखवास सतगुरां दा हुक्मनामा सुच बुद्धि अनुसार इस दे अर्थ भाव अर्थ ते मौजूदा दौर दियां कुछ गल्लां विचारां आप जी दे समक्ष भेंट करां इस तो पहले चली आ रही परंपरा अनुसार दास दी दोए कर जोड़ सनिमर फतेह प्रवान करने वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतह सतगुरां दा जो अज पावन पवित्र वाक आया है उदे अर्थ से भाव अर्थ रखण तो बाद जो अज दी एकत्रता है ते अज दी एकत्रता दा जो उद्देश है ते सिंह साहिबान दा जो हुक्म है ते उन्हां दे जो मते ने उन्हां दा जो पंथ लई फर्ज ते हुक्म लागू करना है कि सब कुछ नूं असीं अज शांतमई ढंग नाल सुनना है धारण करना है ते उस ते अमल करना है गुरु घर दी चली आ रही परंपरा दे मुताबिक मैं पहले कोई 5-10 मिनटां साहिबां दे वाक दे अखरी अर्थ ते भाव अर्थ करदे हां ताकि मैं सुतंत्र रूप दे कुछ विचारां अज दे समय दे तुहाडे सामने भेंट कर सकां अर्ज कर सकां इस वास्ते आप परंपरा दे मुताबिक वाक प्रथम सरवण करो एक एक पंक्ति दे अर्थ फिर अगलियां गल्लां अगां करांगे एक दफा प्यार नाल आखो सतनाम सोरठ राग दे अंदर साहिब श्री गुरु अर्जन देव जी महाराज दा बख्शिश कीता ए पावन पवित्र वाक है हां जी उर्दू नजम दे जैसे किता है रुबाई है दोहा है गजल है नजम है इस तरह संस्कृत साहित्य दे ते पंजाबी साहित्य दे कविता दी दुनिया दे दो पदे ने ते पदे है जे ने चौ पदे ने पंच पदे ने अष्टपदियां इत्यादिक ने और इस तो इलावा छंद ने मंगल ने तो बेशुमार एक अवतारां दे अपने अपने नमूने ने ये दो पदा है जे देत मेरे पातशाह ये फरमान कर रहे ने। हां गुरु घर दी ये परंपरा है, जद गुरु ग्रंथ साहिब जी महाराज दे वास चल रहे ने ते कोई नवा ख्याल किसे थां ते सतगुरु ने देना हुंदा है, नवी गल कोई आरंभ करनी आउंदी है तां ओहदे पहले मंगला चरण हुंदा है। मंगला चरण अज तक साडे देश विच साहित्यकार आलम लोग ग्रंथकार करदे रहे गणेश दा ते सरस्वती दा। सनातन मत दी ये धारणा है कि सिद्धि दाता गणेश है ते बुद्धि दाता सुरस्ती है। कवि लोग साहित्यकार लोग ते संगीत दे सम्राट पूजा करते ने सुरस्ती दी, ते जिन्हां नूं सिद्धि चाहीदी है धन संपदा चाहीदा है कोई कारज सिद्ध करना है वह पूजा प्रथम करते ने गणेश दी। ये परंपरा चली आ रही थी गणेश दी पूजा ते सुरस्ती दी पूजा। जे कोई साहित्यक सम्मेलन है तो पहले पूजा सुरस्ती दी, ते जे कोई आर्थिक सम्मेलन है तो पहले पूजा गणेश दी। इस तरह यह सिलसिला साढ़े दौर विच जो है सनातन मत विच बड़े पुराने समय तो चले आ रहा है। गुरु नानक देव जी महाराज ने इस संबंध विच अपने ये विचार दिते, अगर सिद्धि दाता गणेश है और बुद्धि दाता सुरस्ती है तो फिर परमात्मा की तो कोई लोड़ ही नहीं। बंदे नूं दो चीजा चाहीदियां ने, सिद्ध और बुद्ध। बुद्धि विच सारा ज्ञान आ जांदा है, सिद्धि विच सारी संपदा आ जांदी है। तो सारी संपदा बंदे नूं मिल जाए, सारा ज्ञान बंदे नूं मिल जाए तो होर किसी चीज की फिर लोड़ रहिंदी नहीं, मनुख दे अंदर कोई भुख रहिंदी नहीं। पर परमात्मा तो छुट परमात्मा नूं एक पासे रख के सनातन मत ने इस भुख की पूर्ति गणेश से सुरस्ती नाल जोड़ी। वो सुरस्ती जो है वह बुद्ध दाता है और गणेश जो है ये सिद्धि दाता है। साहिब श्री गुरु नानक देव जी महाराज ने जो मंगला चरण आरंभ किया ओदा पहला अक्षर है एक, एक ओंकार। गुरु ग्रंथ साहिब जी महाराज का पहला अक्षर एक, और गुरु ग्रंथ साहिब जी महाराज का जो मंगला चरण है गुरमत जो मंगला चरण है ओदा पहला अक्षर है एक। जपजी साहब का जो मंगला चरण है ओदा अक्षर पहला है एक। एक गिनती दे से उंज हिंसा है, पर गुरु नानक की रचना तो हिंसा के रूप च नहीं निकलिया, एक खसम की बाणी ब्रह्म वाक के रूप च निकलिया एक। गुरु गोबिंद सिंह जी महाराज कहंदे ने एक है अनेक है अनेक है फिर एक है। फिर साहब ऐसा भी कहंदे ने एक मूर्त अनेक दर्शन कीन रूप अनेक खेल खेल अखेल खेलन अंत को फिर एक। सारी अनेकता का जो आधार है वो एक है, ते इसे एक तो ये सारी अनेकता का जन्म है, एक मूल है, एक जो है आधार है। लेकिन एक ने ही अनेका रूप धारण किए हुए ने। जो अनेकता है इनू संसार कहने ने, जो एक है वह करतार है। जिथे तक आत्मा का गल है विचार चलेगी आत्मा दी उते एक है साडे शरीर दे, पर जिथे तक शरीरक संबंध दी गल आएगी ते रूप बड़े ने। हुण एक बंदे दे सिर्फ कोई एक ही रूप दे उते उदी होंद नहीं खड़ी, अनेका रूप ने। एक बंदा जे किसे दा प्यो है तां फिर किसे दा पुत्र भी है, जे किसे दा पुत्र है किसे दा पति भी है, किसे दा भरा भी है, किसे दा पड़ोसी भी है, किसी का दोस्त भी। हम बंदा एक है तो रूप उसने इतने ने। मनोविज्ञानी कहते ने जब बंदा पुत्रां दे सामने पिता दे रूप दे जांदा है तो चेहरे दे हाव भाव ते मानसिक मंडल कुछ होर होंदा है, ओही मनुख जब प्यो दे सामने पुत्र दे रूप दे जांदा है तो चेहरे दे हाव भाव ते मन दे भाव कुछ होर ही आउंदे, ओही मनुख जब पत्नी दे सामने पति दे रूप दे जांदा है ते चेहरे दा रूप ते मानसिक मंडल मनुख दा कुछ होर हो जांदा है, ओही मनुख जद मित्र दे सामने मित्र दे रूप च खड़ा हुंदा है, पड़ोसी दे सामने पड़ोसी दे रूप च खड़ा हुंदा है तो चेहरे दे हाव भाव ते मानसिक संस्कार कुछ होर आउंदे ने। ओही बंदा जद गुरु दे सामने सिख दे रूप च खड़ा हुंदा है तो चेहरे दे हाव भाव ते मन दीआं तरंगां कुछ होर आउंदीआं ने। हुण बंदा एक है ते रूप इस दे इतने ने, किसे दा सिख भी है किसे दा पुत्र भी है, किसे दा भरा भी है, किसे दा पिता भी है, किसे दा पति भी है, किसे दा पड़ोसी भी है, किसे दा दोस्त भी है। जितने रूप पुरुष ने उतने ही ए रूप नारी ने। जे नारी किसे दी मां है तो किसे दी भैन है, किसे दी धी है, किसे दी पत्नी है, किसे दी सहेली है, किसे दी सिखणी है। मनुख पूरन ओई है जेदे ए सारे रूप बेदाग होवन। ए सारे रूप मैं हैरान हा जिन्हां दे हथ सता आउंदी है, कई दफा देखीदा समुचा देश ते ओदी सारी ताकत किसे दे हथ समेट देदी है, ते कम से कम ओदे सारे रूप ते देखने चाहिदे ने। किधरे ऐसा तो नहीं ओदे सारे रूप दागी ने। जो मेरे पढ़न दे चाया चंगी पुत्री नहीं साबत हो सकी, पिता पिटदा ही रहा, आले दुआले दे बुजुर्ग मुखालफत करदे रहे पिता दा दिल तोड़ के, और चंगे चंगे बुजुर्गां दी विचारां ते लत मार के उन्हें कदम चुकया, चंगी पुत्री नहीं साबत होई। अगां चलिए फिर चंगी पत्नी भी नहीं साबत होई। पति हस्पताल विच बीमार पिया रहा, तलाक होई, पुछण तक नहीं गई, चंगी पत्नी नहीं साबत होई। अगां चलिए जो कुछ मां ते पुत दा झगड़ा मनजर आम ते आंदा रहा, उत्थों एक गल स्पष्ट हो गई, चंगी मां भी नहीं साबत होई। फिर होर मैं अगे चला ते जो मैं देखिया चंगी सस भी नहीं जो है साबत होई। रात नूं 12 बजे नूं घरों कढ छड़िया, ते फिर चंगी दादी भी नहीं साबत होई। पोतरा रोंदा ही रह गया, पिटदा ही रह गया। जो चंगी धी नहीं साबत होई, जो चंगी पत्नी नहीं साबत होई, जो चंगी मां नहीं साबत होई, जो चंगी सस नहीं साबत होई, जो चंगी दादी नहीं साबत होई, क्षमा करनी, वो चंगी राजपाठ दी करंदा किस तरह साबत होवेगी। मनुख दे इना सारे रूपां तो ही अंदाजा लाईदा है कि वाकई ये मनुख की है। कमाल दी गल, जिंदगी दे हर पहलू दे जिसकी जिंदगी दागी होवे ते समुचा देश ओदे हत्थां च दे दिता जाए तो देश बर्बाद नहीं होएगा ते होर की है, देश तबाह नहीं होएगा ते होर की है। मैं अर्ज कर रहा कि जैसे अकाल पुरख एक है ते एक होंदे होया ओदे रूप अनेका ने, उसने ए नियम मनुख दे नाल भी लागू कर दिता है ते मनुख दे भी रूप अनेका ने। जे पुरुष किसे दा प्यो है, किसे दा पुत्र है, किसे दा पति है, किसे दा पड़ोसी है, किसे दा मित्र है, इसी तरीके नाल ए सारे रूप नारी देने। ते चाणक ने, भर्तरी ने और बिदर ने अपने नीति दर्पण विच लिखे है, इन्हां तीन महापुरुषां ने राज है बिदर नीति दर्पण, ते तीसरा राजयोगी भर्तरी दा जिहदा नां है नीति शतक। ए तिन्ने ग्रंथ राजनीति दिते ने, ते तिन्ने महापुरुष इस गल ते जोर देंदे ने कि राज सिंघासन ते जद किसे नूं बिठाओ ते वेख लेना उहदी समाजिक जिंदगी की है। अगर उह समाजिक जिंदगी दे कामयाब नहीं, समाजिक जिंदगी उसकी सारी दाही है, तो सियासी जिंदगी उसकी पवित्र नहीं हो सकती, उसकी पावन नहीं हो सकती, बेदाग नहीं हो सकती। ते इंज लगदा है सदियां दी जिहड़ी इस देश दी गुलामी है ना, उहनां नूं हुण बंदा चुणन दी जाच वी नहीं आंदी। हालांकि चोण दे उत्ते साडे सतगुरां ने ते बड़ा जोर दित्ता, उहनां ने श्री चंद नूं इक पासे कर दित्ता, लखमी दास नूं इक पासे कीता, चुणिया ते लैणा चुणिया, और फिर कमाल कीती। गुरु रामदास जी ने परंपरा ते है कि वड्डा ही पुत्तर चुणिया जांदा, ठुकरा के इक पासे कीता, सब तो छोटे नूं चुणिया। ते थोड़ी गल नहीं, चोण दे उत्ते गुरुआं ने बहुत वड्डा जोर दिता चोण गलत ना होवे। साडे देशवासियां नूं भी अधिकार दिते गए चुणो नुमाइंदा जिन्हों सारा देश सौंपना है, देश की संपत्ति, देश की असमत, और देश की सखा हथा च देनी है, पर देखो तो सही हाथ बेदाग ने कि नहीं, हाथ पवित्र ने कि नहीं, ये बिल्कुल नहीं सोचा गया। वह कारण कि सदिया की गुलामी ने सोचने की समर्था ही खो ली है। पता है ये देश कितने साल गुलाम रहा है? आलम लोग तो कहते ने यह देश 2000 साल गुलाम रहा है। अफगानिया का गुलाम रहा, ईरानिया का गुलाम रहा, अरबियन लोगों का यह गुलाम रहा। इत्थे मंगोल आए, इत्थे डच आए, इत्थे पुर्तगेज आए, इत्थे फ्रेंच आए, इत्थे अंग्रेज आए, ये सारियां दा गुलाम। फ्राइड कहिंदा है जेड़ा देश एक दिन लई गुलाम हो जाए ते ओ एक साल पछड़ जांदा है, ओ देश एक साल पछड़ जांदा है। ते जेड़ा देश एक साल लई गुलाम हो जाए ओ एक सदी पछड़ जांदा है, 100 साल फिर उन्हों सिर चुकन नू नहीं मिलदे। ते जेड़ा देश 2000 साल का गुलाम रहा हो खुद अंदाजा लगाओ, इतने लाशा ही सन जापदा। अगले जड़े आंदे रहे कबर से इराज करते रहे मुड़दा सन सर जीवने जागने मनुख देते। इतना लंबा राजपाठ नहीं किया जा सकता, इतने लंबे अरसे तक उन्होंने गुलाम नहीं रखा जा सकता, मर चुके। पता है मरे हुए की पहचान की आती है? मरे हुए की पहचान यह आती है वैद लोग पुराना ढंग से भी हथ पैर वेखो ठंडे तो नहीं पै गए। हथ वेखते ने पैर वेखते ने तो ठंडे, हथ पैर ठंडा तो मुरदा। यह सबूत मरे हुए बंदे का, यह सबूत भी हथ ठंडे पैर ठंडे। यह कला अजे भी वैदिक दुनिया की जो है चलती है। 3 महीने पहले कितने मेरी तबीयत बहुत खराब हो गई, पटना साहब की गल है, मैं गुरपुरब से गया, ढिला भी सी, मैं हाजरी भी भरदा रहा। 2-3 सज्जन मैनू मिले, इंज हाथ मिलाया, कहने लगे जैनी जी थोड़े हाथ बड़े ठंडे, फिर कहने लगे थोड़े पैर देखने ने तो पैर बड़े ठंडे सन। तो सारे मैनू खिंच के लगे नहीं तुसी आराम करो, हाथ पैर ठंडे होना सेहत अद्धी खराब, तो बिल्कुल ठंडे हो जाने तो मुर्दा। मैं फिर पुरानी परंपरा अजे भी चलती और गल ठीक है, जिंदा रहन लई शरीर विच अग चाहीदी, अग नहीं चाहिए। कहने अग ठंडी पै गई तो मुर्दा, बंदा मुर्दा। जिदे हाथ ठंडे हो गए, जिदे पैर ठंडे हो गए, तो खिमा करनी अंदरों बाहरों ये देश ठंडा इतना हो गया कि जम के बर्फ कब्र बन गया। हाथ ठंडे पैर ठंडे, पैर ठंडे होवन ते उन्हां दे चलन की समर्था नहीं रहती सच दे मार्ग दे उत्ते। हाथ ठंडे होवन तो सच कर्म से इनकलाब की दुनिया के छत्थां का अगे वधना बड़ा औखा हो जाता है। मुर्दा ठंडा, ये जो ठंडा देश हो चुके सी एदियां तलियां मलनिया शुरू कीतियां गुरु नानक ने। इतनी मैरिज करें वैद पता की करते हैं, जब कोई हाथ पैर ठंडे हो गए कहते तलियां मलो, ए गरमाश आ जाए, खून का दौरा चल पाए, अंदर गर्मी का वासा हो जाए, ये अंदर जिंदगी की रोह पैदा हो जाए। गुरु नानक देव जी महाराज ने तलियां मलनिया शुरू कीतिया, कुछ खून दे रवानी आई, कोई थोड़ा जिहा सा चलन लग्या, तो बहुत वड्डा इंजेक्शन ला दिता गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने। भारत की इस मुर्दा कौम नो जिंदा किया, उस जिंदा कौम का ना रखिया खालसा। फिर एक ए भी नारा दिता भी मंग करो कि राज सत्ता हुण खालसे कोल होवे, खालस पवित्र कोल शुद्ध। और सारी दुनिया दे इक्को ही कौम है जो धार्मिक मंदरां दे अरदास तो बाद अपनी प्रार्थना दे ऐ मंग मंग दिए कि राज करेगा खालसा आखी रहे ना कोई दुखी ना होवे। राज प्रबंध उस खालिस पवित्र बंदे कोल होवे जिहदे नाल किसे दा हक ना मारिया जाए, कोई रोवे ना, कोई आखी ना होवे, कोई बेजार ना होवे। ते क्षमा करने इस 35-36 साल तो लगातार देखते दे आ रहे हैं, इस कौम का हर पहलू विच हक मारिया जा रहा है। इलाका खोलो, पानी खोलो, बिजली खोलो, इन्हां दी बोली खोलो, सभ्यता खोलो, रूप खोलो, संस्कृति खोलो, धर्म खोलो, हर पासे डाक अशुद्धि ते अपवित्र हत्थां दी बहुत वड्डी निशानी है। इस वास्ते साडी मंग है कि सता जिहड़ी है ये उन्हां हत्थां च होवे जिहड़े हथ खालिस ने, पवित्र ने, शुद्ध ने, ताकि किसे दा हक ना मारिया जाए। मैं एक दिन महाराजा रणजीत सिंह का इतिहास पढ़ रहा से, उहदे च इक गाथा है कि शिकार खेड के महाराजा साहब वापस आ रहे सन ते की देखदे ने एक झुग्गी दे बाहर कोई 75-80 साल दा बुढ़ा हाथ दे किताब लई रो रहा सी। घोड़ा रोकिया, घोड़े तो उतरे ते उस बिरद बाबे कोल जाके कहन लगे, रो क्यों रहे हैं? ज़ईफ़ हैं, बुजुर्ग हैं, ये रोना बहुत गहरे दुख तो निकल रहे हैं। आखन लगा, हां रोवाना ते होर की, क्योंकि देश दा राजा एक सिख है। सिर नहीं मैं उस बुढ़े का सिर नहीं उच्चा कीता। ते महाराजा साहब कहन लगे, देश दा राजा एक सिख है ते इहदे तैनू की दुख है? तू क्यों दुखी है? तू क्यों रो रहे हैं? कहन लगा, 20 साल लगातार मेहनत करके मैं सुनहरी अक्षरां विच तर्जमा करके कुरान शरीफ लिखी है। 20 साल दी मेरी मेहनत। कोई मुस्लिम बादशाह आउंदा इनू तोशे खाने च रखिया जांदा, कोई मुस्लिम बादशाह आउंदा इनू पढ़दा और इनू परजा भी पढ़दी, और आम दुनिया तक मेरी ये कुरान शरीफ पहुंचाई जांदी। पर बदकिस्मती देश दा राजा एक सिख है। सोने दी मोहरां दी थैली उस शायर उस आलम दे अगों रखी ते आखिया, बाबा ये कुरान शरीफ मैनू दे, मैं तोशे खाने च रखांगा, सारे देशवासियां तक इहदी दीदार करावांगा, ते मैं तेनू होर भी माला माल करना है, तू मेरे राज दरबार च आवे। ऐ थैली मेरी भेटा दे रूप दे, नजराने दे रूप दे प्रवान कर। खड़ा हो गया बुढ़ा, कहन लगे, हैं मैं ते फिजूल रो रहा सी, माफी मंगी, अपने शब्द वापस लै। तो इत्थों गल स्पष्ट हो गई, आकी रहे ना कोए। महाराजा रणजीत सिंह ने इस धर्म नाल राज पाठ चलाया, कोई आकी ना होया, बेजार ना होया, कोई दुखी ना होया। ते खिमा करनी, इन्हां 35-37 सालां विच राज प्रबंध इस ढंग नाल जो है चले है, किधरे असामी पे रोंदे ने, किधरे आंध्र प्रदेश दे रोंदे पे ने, किधरे कश्मीरी पे रोंदे ने, किधरे मुस्लिम पे रोंदे ने, और हुण जारो जार रुला के रख दिता पंजाब नूं ते पंजाब दे जो है सिखां नूं। तो खैर इस तरह दी मंग है, ये साडी है। तो मैं करा, जैसे परमात्मा एक है, उन्हें अपनी मखलूक दे भी अनेकां रूप जो है बनाए हुए ने, ते परमात्मा दे अनेकां रूप बेदाग ने, मनुख भी ओही है जेदे अनेकां रूप बेदाग होवन। गुरु ग्रंथ साहिब जी महाराज दी बाणी एके तो शुरू होंदी है, गुरु ग्रंथ साहिब जी महाराज दा पहला अक्षर एक है, और गुरु गोबिंद सिंह जी महाराज दा फरमान है कि हे प्रभु तू एक है, अनेक है, अनेक है, फिर एक है। एक मूरत अनेक दर्शन, कीन रूप अनेक, खेल खेल अखेल खेलन, अंत को फिर एक। तो ये मंगला चरण है शब्द उते, एक ओंकार। ओंकार शब्द तीन शब्दों का जोड़ है, अकार उकार मकार, उत्पत्ति करने वाला, पालना करने वाला, नाश करने वाला। एक ओंकार, एक तो उत्पत्ति हो रही है, पालना हो रही है, नाश हो रहा है। वो जड़ा एक ओंकार है वो सत्य है, सदैव है, कायम दायम है, हमेशा है। एक ओंकार सत गुर प्रसाद, वो जो एक है उसको उत्पत्ति हो रही है, पालना हो रही है, नाश हो रहा है, वो ओंकार है। वो जड़ा ओंकार है वो सत है, और वो जड़ा सत है वो गुरु है। एकाग्रता प्रदान करनी, वो गुरु है, चानना देने वाला है, प्रकाश देने वाला है, और वो जड़ा गुरु है वो प्रसाद है, दयालु है, बख्शिंद है, कृपालु है। तो ये है मंगलाचरण। और अगे आप वाक श्रवण करो, एक दफा प्यार ना लाखो सतनाम। अज का जिहड़ा पावन पवित्र वाक अमृत वेले आया है, वो भी उस हरिमंदर साहब उस अमृत सरोवर के संबंध आया है जिसकी वकत के सताधारियों ने रज के बेहुरमती की थी, जिसने रज के बेअदबी की थी। रामदास सरोवर नाते इतनी गल तो स्पष्ट है कि अमृतसर गुरुआ ने वसाया, गुरुआ ने बख्शिश दी, गुरुआ ने पवित्रता दी और इस सारी दुनिया नूं सहजे सहजे पता चल रहा है कि सिख जगत दे इतनी कशिश अमृतसर लई क्यों है, सिख जगत दे अंदर तड़प इतनी अमृतसर दे लई क्यों है और मर मिटण दी भावना इतनी क्यों है। मैं ते इतनी अर्ज कर रहा जेड़े शहीद हो गए उत्थे काबू च आए, चारों पासे घिर गए, पर खिमा करनी ते खुल दिली नाल आजादी दे नाल शहीद होना आए ने। ते जिस कौम दे इस तरह की खुली दिल नाल आजाद होण जो है शहीद होण लई आन, खिमा करनी उस कौम नूं गुलाम नहीं रखिया जा सकदा। जीवदी है, जीवदे मनुख की यह पहचान है, उसके अंदर गर्मी आती है। मैं फिर अर्ज करा मुर्दे की की पहचान, ठंडा हो गया, हाथ पैर ठंडे हो गए, तलियां मलदे ने, गर्माश आवे, गर्मी आवे, तो मैं अर्ज करा तलियां मलन की लोड़ ही नहीं, इतने गर्मी मौजूद है, इतने जिंदगी मौजूद है। सतगुरु का दिता हुआ वाक, सतगुरु के दिते हुए वचन, उन्होंने सूरबीरता अंदर खालसे दे इस ढंग की पैदा की हुई है। ये जीवदी जागदी कौम है, कबरां नूं गुलाम रख सकते हो, मुर्दियां नूं गुलाम रख सकते हो, जीवदी जागदी कौम नूं तुसीं गुलाम नहीं रख सकते। ये हकीकत है, बहुत वड्डी जो है सच्चाई है। तो पावन पवित्र वाक आया है रामदास सरोवर नाते, राम दे दासां दे सरोवर दे भाव गुरु रामदास जी महाराज का बनाया हुआ है सरोवर, ते राम दे दासां दा सरोवर उहदे च जद इशनान कीता, उहदे च जो है नहाए। हां जी, अज तक जितने पाप कमाए सन, ते पाप कहने किसनू कहोगे, पाप पाप ते पुन दी बड़ी चर्चा है। ते मैं करा इस्लाम जिसनों पाप कहता है, हिंदू धर्म उसनों पाप नहीं कहता, हिंदू धर्म जिसनों पाप कहता है उन्हों ईसाई पाप नहीं कहते, ईसाई जिन्हों पाप कहते उन्हों यहूदी पाप नहीं कहते। हजरत ईसा शराब पी लेंदे सन, गऊ दा मांस मुहम्मद साहब खा लेंदे सन, मछली स्वामी रामकृष्ण परमहंस जो है खा लेंदे सन, मैदान जंग विच महाभारत की जंग विच श्री कृष्ण झूठ बोल लेंदे सन और उन्हें कहा युधिष्ठिर कह दे अश्वत्थामा हथो मर गए। हुण किहनूं पाप आखोगे, की पाप है, किधरे कोई अवतारी पुरुष झूठ भी बोल लैंदा, किधरे कोई गऊ भी खा लैंदा, किधरे कोई मछली भी खा लैंदा, किधरे कोई शराब भी पी लैंदा। ते कहिंदे धर्म ते ओही है जिहड़ा निर्मल कर्म ते खड़ा होवे, ते जिहड़ा धर्म है निर्मल कर्म ते नहीं खड़ा वह धर्म पखंड है। सतगुरु ने आप कह दिता है कर्म धर्म पाखंड जो दिसे तिन जम जा दासी लूटे, निर्वाण कीर्तन गाओ करते का निमक सिमरत जित छूटे। केड़ा धर्म पखंड है जो मलीन कर्मा ते खड़ा है, कर्म धर्म जिन्हा कर्मा देते धर्म खड़ा है, केड़े कर्मा देते फोकट कर्मा ते व्यर्थ दे कर्मा देते, तो साहब कहने उते पखंड है। पर हुण इत्थे निर्णय करिए निर्मल कर्म केड़ा है, फिर केड़ा पवित्र कर्म है, किसनों निर्मल कर्म मनीए, क्योंकि दुनिया भर दे अवतारी पुरुष ऋषि मुनि संत जना दे निर्मल कर्म ते मलीन कर्मा की व्याख्या करी ते सारिया दे निर्मल ते मलीन कर्म मिलते ही ने भिन्न भिन्न। किनू पाप आखोगे, किनू पुन आखोगे? तो गुरु अर्जन देव जी महाराज ने दो पंक्तियां विच निर्णय कर दिता है कि निर्मल कर्म केड़ा है ते श्रेष्ठ धर्म केड़ा है। लोकी एक मुहावरा धार्मिक दुनिया बड़ा गलत वरते ने, बई शुद्ध हिरदे नाल बाणी पढ़ो, जे हिरदा ही शुद्ध हो गया तो बाणी की पढ़नी, बाणी इस वास्ते पढ़नी हिरदा शुद्ध होवे, इंज कहना चाहिए। लोकी कहने शुद्ध हिरदे नाल गुरुद्वारे जाओ, हद हो गई, कमाल की गल, ये तो इंज हो गई गल, बई इशनान करके बाथरूम दे जाओ, इशनान करके जो है इशनान घर दे जाओ, फिर इशनान घर दे जाण दी की लोड़ है जे इशनान पहले ही करने है। गुरुद्वारे जाओ ताकि अंतिशकरण शुद्ध होवे, गलत है। पर लोग कहते हैं मन एकागर करके बाणी पढ़ो, गलत कहते हैं, बाणी पढ़ो ताकि मन एकागर हो, जप करो ताकि मन एकागर हो, गलत इतनी है। पर कहने नहीं जी एकागर मन नाल बाणी पढ़ो, मुहावरा गलत है। मन नु शुद्ध करो ते बाणी पढ़ो ते मन नु किहदे नाल शुद्ध करिए ते फिर बाणी पढ़न दी की लोड़ रह जांदी है जे मन शुद्ध हो गया साबण ते पानी दी ते इस वास्ते लोड़ है ना कपड़े दी मैल कढ़ छड़ीए ते कपड़ा निर्मल है साफ है स्वच्छ है ते